आम्ही आगंतुक आम्ही भारतातील minus the whole square equal to 3 college square.